ताकत देती ताकत धर्म संग्रह दादी ताकत देती ताकत धर्म संग्रह दादी ताकत देती ताकत धर्म संग्रह दादी ताकत देती ताकत धर्म संग्रह दादी ताकत देती ताकत धर्म संग्रह दादी ताकत देती ताकत धर्म संग्रह दादी ताकत देती ताकत धर्म संग्रह दादी ताकत देती ताकत धर्म संग्रह दादी ताकत देती ताकत धर्म संग्रह दादी ताकत देती ताकत धर्म संग्रह दादी ताकत देती ताकत धर्म संग्रह दादी ताकत देती ताकत धर्म संग्रह दादी ताकत देती ताकत धर्म संग्रह दादी ताकत देती ताकत धर्म संग्रह दादी ताकत देती ताकत धर्म संग्रह दादी ताकत देती ताकत धर्म संग्रह दादी ताकत देती ताकत धर्म संग्रह दादी ताकत

धिन धा धा घेरे नागे धेने घेने धाती घेने धारा गेन ताके धेने धेना गेन ताके टेता किटे धेने घेरे नागे धेने गेन धाती घेने धारा गेने ताके देने देना किने तिन ता ता केरे नाके तेने किने ताती किने तारा गेन ताके तिने तिना किने ताके टेता किटे धेने घेरे नागे धेने घेने धाती घेने धारा गेने ताक